तुवै सर्बनाम कथै कवन, कर्म नाम बरनत सुमत पुजंग प्रयात छंद। नमस्तवं अकाले नमस्तवं कृपाले, नमस्तं अरूपे नमस्तं अनूपे, नमस्तं अपेखे नमस्तं अलेखे, नमस्तं अकाये नमस्तं अजाये, नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे, नमस्तं अनामे नमस्तं अठामे, नमस्तं अकर्मं नमस्तं अतर्मं, नमस्तं अनामं नमस्तं अतामं, नमस्तं अजीते नमस्तं अपीते, नमस्तं अबाहे नमस्तं अटाहे, नमस्तं अनिले नमस्तं अनादे, नमस्तं अछेदे नमस्तं अगादे, नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे, नमस्तं उदारे नमस्तं अपारे, नमस्तं सो एकाय नमस्तं अनेकाय, नमस्तं अपूते नमस्तं अजूपे, नमस्तं निरकर्मे नमस्तं निरपरमे, नमस्तं निर्देशे नमस्तं निरपेशे, नमस्तं निरनामे नमस्तं निरकामे, नमस्तं निरताते नमस्तं निरकाते, नमस्तं निर्दूते नमस्तं अपूते, नमस्तं अलोके नमस्तं अशोके, नमस्तं निरतापे नमस्तं अथापे, नमस्तं त्रिमाने नमस्तं निदाने, नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे, नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे, नमस्तं परपोगे नमस्तं सोजोगे, नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे, नमस्तं अगम्ये नमस्तस्तरम्ये, नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे, नमस्तं अजाते नमस्तं अपाते, नमस्तं अमजबे नमस्तस्त अजबे, अदेशं अदेशे नमस्तं अपेशे, नमस्तं निरतामे नमस्तं निर्वामे, नमो सर्वकाले नमो सर्वदयाले, नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे, नमो सर्वखापे नमो सर्वथापे, नमो सर्वकाले नमो सर्वपाले, नमस्तस्त देवै नमस्तं अपेवै, नमस्तं अजन्मे नमस्तं सुबन्मे, नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे, नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे, नमो काल काले नमस्तस्त दयाले, नमस्तं अबरने नमस्तं अमरने, नमस्तं जरारं नमस्तं कीर्तारं, नमो सर्वतंदे नमोस्त अबंदे, नमस्तं निरसाके नमस्तं निर्वाके, नमस्तं रहीमे नमस्तं करीमे, नमस्तं अनंते नमस्तं महंते, नमस्तस्तरागे नमस्तं सुहागे, नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं, नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता, नमो जोग जोगे नमो भोग भोगे, नमो सर्वदयाले नमो